0: ಮುಗಿಯಿತು. ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರ ಸಂಜೆ 6:40ಕ್ಕೆ.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ.
2: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश.
3: जिंदगी परीक्षा के लिए नहीं है, हमारे जीवन को बनाने के लिए शिक्षा एक माध्यम है.
2: NCPCR आयोजित कर रहा है परीक्षा पर्व, जिसके लाइव सेशन के दौरान आप परीक्षा से संबंधित प्रश्न एक्सपर्ट से पूछ सकते हैं, जो कि 23 अप्रैल से 23 मई तक चलेंगे. अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें.
4: री स्कूल अलाइनमेंट रीओपन ಆಗ್ತಿದೆ.
5: ಹಳೆ ಸ್ಕೂಲ್ ಬ್ಯಾಗ್ ಸಾಕಲ್ವಾ? ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಮತ್ತೆ ಶೂಸ್ ಹೋದ ವರ್ಷದ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಗೆ?
4: ಯಾಕ್ ರೀ, ಅವ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೊಸದೇ ಬೇಕು ಅಂತಿದಾನೆ.
5: ಓ ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಫೀಸು, ಆ ಬುಕ್ಸ್.
6: ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಎಜುಕೇಶನ್ ಅಂತ ಬಂದಾಗ ಈ ತರ ಯಾವುದೇ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಬೇಡ. ಮಣಪುರಂ ಫೈನಾನ್ಸ್ ನೀಡ್ತಿದೆ ಎಜುಕೇಶನ್ ನೀಡ್ಸ್ಗಾಗಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಗೋಲ್ಡ್ ಲೋನ್. ಕರೆ ಮಾಡಿ 1800-420-2233.

0: अस्य तृतीय दिनांके मालवीय नगर स्थिते एकस्मिन् भोजनालये संजातः। अस्याम दुर्घटनायाम एकविंशति जनाः मृताः, चत्वारिंशच्च हताः। पूर्वमेव आरक्षिदलेन भोजनालयस्य स्वामिम् अयम् नरः हत्यायाः अन्येषां सम्बद्ध अपराधानां आरोपेषु गृहीतः आसीत्। रक्षामंत्री राजनाथ सिंहः उक्तवान् यत् भारतम् अद्यापि विश्वस्य द्रुततमां वर्धमानां प्रमुखार्थव्यवस्थानां मध्ये विशिष्टं स्थानं धारयति। साम्प्रतं बहवः देशाः आर्थिक अनिश्चिततां सम्मुखीकुर्वन्तः सन्ति। गत प्रवर्तमान वित्तवर्षयोः मध्ये 7.7% सकल गृह्योत्पादन वृद्धेः उल्लेखं कुर्वन् श्रीसिंहः अवदत् यत् एषा उपलब्धिः भारतीय अर्थव्यवस्थायाः दृढताम् अथ च अन्तर्निहितं सामर्थ्यं प्रदर्शयति। हॉकीति क्रीडायां भारतीय पुरुषदलेन अद्य काकामी गाहारा नगरे आयोजिते निर्णायक स्पर्धायां आतिथेयं जापान दलं 4-1 इत्यंकैः पराजित्य तृतीयं वारं एशिया कप अंडर 18 विजितम्। तत्रैव भारतीय महिला दलेनापि दक्षिण कोरिया दलं 3-0 इत्यंकैः पराजित्य कांस्य पदकं विजितम्। भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडलेन BCCI इत्यनेन अद्य इंग्लैंड आयरलैंड देशयोः क्रीडा यात्रायै 16 सदस्यानां 20-20 अंतरराष्ट्रीय दलस्य घोषणा कृता। सूर्यकुमार यादवस्य स्थाने श्रेयस अय्यरः भारतस्य नूतन T20 दलस्य नायकत्वेन नियुक्तः, अपि च तिलक वर्मा उपनायक रूपेण नामांकितः अस्ति। BCCI इत्यनेन प्रथमं वारं वैभव सूर्यवंशी इत्यमुम् अपि दले समाविष्टम्, येन गत IPL सत्रे सर्वाधिक धावनांकाः समर्जिताः। प्रिंस यादवोपि दले सम्मिलितः अस्ति। अद्य मुंबई नगरस्य BCCI मुख्यालये आयरलैंड इंग्लैंड देशयोः यात्रायै जापान देशे एशियन गेम्स क्रीडायाः कृते तथा च भारत अदलस्य श्रीलंका प्रवासस्य बहुदिवसीय क्रीडायाः कृते दलस्य निर्णयार्थं एषा सभा आयोजिता इति वार्ता।
1: आकाशवाणी बेंगलुरु। विज्ञानद मुन्नडे होसतनव प्रतिफलिसुव कडेगे ಆಲಿಸ್ ಬಾಲ್ ಕೇವಲ 24 ವರ್ಷ ಬದುಕಿ ಕುಷ್ಠದ ಕಷ್ಟದಿಂದ ಜಗತ್ತನ್ನು ಪಾರು ಮಾಡಿದ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಆಫ್ರಿಕಾ ಅಮೆರಿಕ ಮೂಲದ ಮಹಿಳಾ ವಿಜ್ಞಾನಿಯ ಕಥೆ ಇದು. ಆಲಿಸ್ ಬಾಲ್ ಅವರು 1892 ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಸಿಯಾಟಲ್ನಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ಇವರ ತಂದೆ, ತಾಯಿ ಮತ್ತು ತಾತ ಮೂರು ಜನ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರಾಗಿದ್ದು, ಛಾಯಾಚಿತ್ರಗಳನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಲು ಪಾದರಸದ ಆವಿ ಮತ್ತು ಅಯೋಡಿನ್ ಸಂವೇದಿ ಬೆಳ್ಳಿ ಫಲಕಗಳನ್ನು ಬಳಸುತ್ತಿದ್ದರು. ಇಂತಹ ರಾಸಾಯನಿಕಗಳ ಬಳಕೆ ಮತ್ತು ಅವುಗಳ ನಡುವೆ ಆಗುವ ವಿಶಿಷ್ಟ ರಾಸಾಯನಿಕ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳು ಆಲಿಸ್ರನ್ನು ಚಕಿತಗೊಳಿಸುತ್ತಿತ್ತು. ಇದೇ ಅವರನ್ನು ರಸಾಯನ ವಿಜ್ಞಾನದೆಡೆಗೆ ಸೆಳೆದದ್ದು. ಪ್ರಗತಿಪರರ ಕುಟುಂಬದಿಂದ ಬಂದ ಆಲಿಸ್ರಿಗೆ ಮಹಿಳೆ ಎಂಬ ಕಾರಣಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಅಡ್ಡಿ ಆತಂಕಗಳಿರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ರಸಾಯನ ವಿಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಪದವಿ ಪಡೆದ ಆಲಿಸ್ರವರು ವಾಷಿಂಗ್ಟನ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದ ಔಷಧ ವಿಜ್ಞಾನದಲ್ಲೂ ಪದವಿ ಪಡೆದರು. ಅವರು ಹವಾಯಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಮೊದಲ ಮಹಿಳಾ ಉಪನ್ಯಾಸಕರಾದರು. ಅನೇಕ ಔಷಧೀಯ ಸಸ್ಯಗಳ ರಾಸಾಯನಿಕ ಗುಣಲಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಆಲಿಸ್ರವರು ಅನೇಕ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರವನ್ನು ಪತ್ತೆ ಮಾಡಿದರು. ಅವರ ಪ್ರಮುಖ ಸಂಶೋಧನೆಯು ಪೈಪರ್ ಮೆಥಿಸ್ಟಿಕಮ್ ಎಂಬ ವೈಜ್ಞಾನಿಕ ನಾಮಧೇಯದ ಕಾವಾ ಎಂಬ ಸಸ್ಯದ ಬಗೆಗಿನದ್ದಾಗಿತ್ತು. ಈ ಸಸ್ಯದಿಂದ ಹೊರತೆಗೆದ ಔಷಧೀಯ ಅಂಶದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಇವರ ಪ್ರತಿಭೆಯನ್ನು ಅರಿತ ಡಾಕ್ಟರ್ ಹ್ಯಾರಿ ಹೋಲ್ಮನ್ ರವರು ಬಾಲ್ರನ್ನು ಕುಷ್ಠರೋಗ ವಾಸಿ ಮಾಡಲು ಇರುವ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಪರಿಹರಿಸೋಕೆ ಆಹ್ವಾನ ನೀಡಿದರು. ಕುಷ್ಠರೋಗಕ್ಕೆ ಆಗ ಇದ್ದದ್ದು ಒಂದೇ ಮದ್ದು, ಅದು ಗರುಡ ಫಲದ ಎಣ್ಣೆಯ ಬಳಕೆ. ಆದರೆ ಆ ಎಣ್ಣೆಯು ಹಚ್ಚಲೂ ಸೂಕ್ತವಾಗಿರಲಿಲ್ಲ, ಸೇವಿಸಲು ಅತಿ ಕಹಿ, ಸೇವಿಸಿದರೆ ವಾಂತಿ ಶತಸಿದ್ಧ. ಚುಚ್ಚುಮದ್ದಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ನೀಡಿದರೆ ಚರ್ಮದ ಪದರದ ಕೆಳಗೆ ಗುಳ್ಳೆಗಳನ್ನೆಬ್ಬಿಸಿ ಮನುಷ್ಯರೋ ಪ್ಯಾಕಿಂಗ್ ಮಾಡಲು ಬಳಸುವ ಗಾಳಿಯ ಗುಳ್ಳೆ ತುಂಬಿರುವ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ಕಿನ ಬಬಲ್ ರ್ಯಾಪೋ ತಿಳಿಯುತ್ತಿರಲಿಲ್ಲ.